है कट कट सच भरपूर आपे मेल मिलावही साचे महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पियो।

जियो पिंड सब रास तुम्हारी तेरा जोर गोपाला जियो सदा सदा तू है सुखदाई निव निव लागा तेरी पाई कार कमावा जे तुझ पावा जा तू दे दयाला जियो प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना जो तू दे सोई सुख सहना जिथे रखे बेकुंठ सिथाई तू सबना के प्रतपाला जियो सिमर सिमर नानक सुख पाया आठ पहर तेरे गुण गाया सगल मनोरथ।

तू साहिब शरण सुख दाता सत संगत जप प्रगटावणिया तू ऊंच अथाओ अपार अमोला तू साचा साहिब दास तेरे गोला तू मीरा साची ठकुराई नानक बल बल जावणिया माज महला पंजवा कर दूजा नित नित दया समालिए मूल न मनो विसारिए।

यो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रसिया गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।

हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।

से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे। चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत।

कहा तू मनवसिया लगे न दूखा रहाओ जो तू करे सोई परवान साचे साहेब तेरा सतपुरमान जहाँ तुझ पावे तम हर गुण गाओ तेरे कर सदा सदा है न्याओ साचे साहेब अर्थ।

गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पवन ने केवल ज्ञान, साचे गुर ते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत

गुरमुख आखे गुरमुख बूझे गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय।